भारतीय सौर दिनांक 21 आश्विन शके 1948 अर्थात 13 ऑक्टोबर 2026 सकाळचे ठीक 5:58 झालेले आहेत. आणि आता सुरुवात करूया आजच्या प्रसारणाला या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर शोधू सकाळचे 6 वाजतायत. आणि आता हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी से है अमरावती केंद्र है FM 1.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा. आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 6:05 आणि 55 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम.

गायिका अशा भोसल्यांच्या स्वरात हे अभंग संत ज्ञानेश्वर यांचा होता. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम.

भक्ति संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत सुद्धा आपण ऐकत होता. गायक कलाकार गीतकार आणि संगीतकार रवींद्र साठे यांनी रंजना आणि या गीतासोबतच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. श्रोत आताच आपण भक्ती संगीत हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर सकाळच्या ठीक 6:35 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊया दिवसभरात प्रसारित होणारे आणि संक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम, अर्थात कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेच 6:40 आणि विचार पुष्प. आज पुस्तकांशी मैत्री या संदर्भात लेखन केलंय बाबूराव उपाध्ये यांचं. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर लगेच 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 50 मिनिटांनी आपण ऐकणार आहात परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करू. त्यानंतर 6:55 आपण दिनविशेष ऐकू शकाल. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करू शकतो. 7:40 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:50 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराव आम्ही प्रसारित करू आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. 8:40 आपण ऐकू शकाल लोकसंगीत. सकाळी ठीक 10 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या सदरात आज नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर विशाल तराळ अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक यांच्याशी नितीन भट यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. भाग दुसरा असतो आज आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 11 स्मृतिगंध या कार्यक्रमात गायक आणि संगीतकार विशाल दादलानी यांच्यावर आधारित स्मृतिगंध आपण ऐकू शकाल. दुपारी 12 उन्नीता मंडळ आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करू. श्रोतेहो मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समाज

मंडळी, आता जाणून घ्या बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. उद्या सकाळी ठीक 6:05 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म पहाट हा विशेष कार्यक्रम अमृतवाणी बुद्धाची. या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

श्रोते, उद्या सकाळी 1:25 दिलखुलास असा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू अस्मिता वाहिनीवरून. त्यानंतर लगेचच 7:40 सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. 8:40 आपण ऐकू शकाल मराठी गझल हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. उद्या सकाळी 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व संकलन आणि निवेदन आहे स्नेहल ठाकरे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. उद्या सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल नवरात्र उत्सव निमित्त विशेष कार्यक्रम देवीचा जागर देवीचा गोंधळ भाग 4. कलाकार रवींद्र आव्हाडकर, हरीश पानसगे, लक्ष्मणराव आव्हाडकर. सादरकर्ते आहेत आशिष गवंडे.

0: डॉक्टर देऊन सकाळच्या ठीक 6:40 झालेले आहेत आणि आता विचार पुष्प आज पुस्तकांशी मैत्री या संदर्भात लेखन आहे. बापूराव उपाध्ये वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.
1: पुस्तकं ही माणसांच्या ज्ञानशीलतेची प्रेरणा ज्योतच होत. लेखक ज्या समाजात जगतो त्याचं प्रतिबिंब पुस्तकात असतं. त्यामुळं पुस्तकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं आवडत असेल तर पुस्तकं वाचणं हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. पुस्तकांनी जीवन अर्थपूर्ण होतं आणि आपल्या ध्येयवादानं त्याला आकार मिळतो. भारताचे आदर्श राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख या आत्मचरित्रातून आपलं जीवन सत्य सांगितलं आहे. महात्मा गांधी यांनी सत्याचे प्रयोग अर्थात आत्मकथामधून जीवनातलं सत्य स्वरूप मांडलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18-18 तास पुस्तकांच्या सहवासात राहत असत. पुस्तकांच्या घरात राहणं म्हणजे ज्ञानप्रकाशाचा अनुभवच असतो आणि अनेक जण तो घेतात. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विद्यार्थी फार आवडत असत. विद्यार्थ्यांशी संवाद हा त्यांचा आवडता कार्यक्रम असे. एकदा ओरिसामधील कटक इथं ते गेले. तिथं मुलांनी त्यांना विचारलं, ज्या पुस्तकांनी तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला ती पुस्तकं कोणती? त्यावर त्यांनी 4 पुस्तकांची नावं सांगितली. ते म्हणाले, माझ्या हृदयाच्या कप्प्यात मी त्यांना जपून ठेवलंय. सुरुवातीला डॉक्टरकी केलेले आणि नंतर तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्कार लाभलेले डॉक्टर ॲलेक्स कॅरेल यांचं मॅन द अननोन हे माझं आवडतं पुस्तक आहे. शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हींची सुदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणं गरजेचं आहे. या दोन्हींपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हा विचार या पुस्तकात मांडला आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. त्यामुळं त्यांच्या

लक्षात येईल की मानवी शरीर हे यंत्र नसून एक अत्यंत बुद्धिमान जैवप्रणाली असून तिची उपपत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. माझ्या दृष्टीनं दुसरं आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर यांचं थिरुक्कुरल. हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे. तिसरं म्हणजे लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स. लिलियन इचलर वॉटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकानं मी भारावून गेलो आहे. आपल्या जगण्याचे संदर्भ कोणते असावेत हे या पुस्तकात सांगितलेलं असून गेली 50 वर्षे हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून उभं आहे आणि अर्थातच पवित्र कुराण माझ्या आयुष्याचा सोबती आहे. माणूस संस्कृतीप्रिय आहे तो वाचनप्रिय झाला की त्याला आत्मसमाधान मिळतं. वाचन हा तिसरा डोळा ज्याला मित्र म्हणून लाभला असेल तो व्यापक जगाचा सोबती होतो. राष्ट्र जर नीतिमान सामर्थ्यशाली आणि सुसंस्कारित करायचं असेल तर वाचन संस्कृती वाढली पाहिजे. युवकांच्या छोट्या छोट्या योगदानातून राष्ट्र उभं राहतं. त्यासाठी युवकांनी नुसतं भरमसाठ वाचन नव्हे तर त्यातून ज्ञानसंपन्नता प्राप्त केली पाहिजे. ती प्राप्त करण्यासाठी योग्य पुस्तकांशी मैत्री करून त्यातील जीवनसत्व पचवली पाहिजेत. यासाठी गावोगावी ग्रंथालय चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे. ग्रंथपाल हा ज्ञानसंपन्न आणि पुस्तकप्रेमी असला पाहिजे. विकसित राष्ट्रातील समृद्ध ग्रंथालये ही त्यांच्या जीवनाची ज्ञानतीर्थ आहेत. प्रत्येक विद्यार्थी जिज्ञासू वाचक या ज्ञानतीर्थाचा वारकरी झाला पाहिजे. ज्ञानाची वारी करणारा तोच खरा ज्ञानकरी होय. प्रत्येक शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठांनी अशी ज्ञानतीर्थ उभी केली तर उद्याचा युवक अधिक ज्ञानसंपन्न होईल. पुस्तकांशी ज्याला मैत्री करता येते त्याला विश्वशांतीची आणि विवेकनीतीची प्रचिती येते. पुस्तकं नुसती ज्ञान देत नाहीत तर ती माणूस वाचायला शिकवतात. विविध कथा कादंबऱ्यांतील व्यक्तिचित्रणातून माणूस माणसाचा शोध घेतो. या ज्ञान प्रवासात त्याला भविष्याकडे पाहता येतं. आपलं भविष्य आपल्या हातात नसून ते आपल्या वाचन संस्कृतीत आहे. भूतकाळ ज्याला कळतो त्याला भविष्य घडवणं सोपं जातं. त्यासाठी त्याचं वर्तमान पुस्तकप्रेमी असलं पाहिजे.

0: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोता हो, आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जेरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जेरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जेरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठिसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपास

0: मी योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्त्व अधिक वाढत आहे कारण वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची.
1: परिसर

0: नमस्कार श्रोतेहो, श्रोतेहो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना या विषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूया भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैव विविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा अलीकडे आपण

0: एल निनो हे जे ऐकतो आहेत, त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या घटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळीत त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात, किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 1.5 MHz वर शुद्ध सकाळची 6:55 झालेली आहेत. आता जाणून घेऊया दिनविशेष. एक विचारवंत म्हणतात, बुद्धी शुद्ध ठेवली तर पहिल्या प्रथम जे तुम्हाला विष वाटेल त्यातूनच तुम्हाला अमृत मिळेल. आता पाहूया इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी.

तेजस्वी सेना 1929 या साली पुण्यातील पर्वती देवस्थान हे दलितांसाठी खुले करण्यात आले. 1983 या साली अमेरिकन मोबाईल कम्युनिकेशन या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली. 1877 या साली स्वतंत्र सेनानी होम रूल चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म झाला होता. 1911 या साली अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादा मुने यांचा जन्म झाला होता. 1953 या साली प्रभात फिल्मचा अस्त झाला. अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ ग्रेयस बेकर यांनी 1992 या साली नोबेल पारितोषिक मिळवले. 1925 पहिला प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांचा जन्म 1925 या साली झाला होता. प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म 1948 या साली झाला होता.

प्रसिद्ध लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचा जन्म 1929 या साली झाला. माफ करा, 1930 या साली झाला. डीडीटी या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य संसर्गजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल पारितोषिक मिळाले पॉल हर्बन म्युरल यांना. एकोणीसशे 65 या साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर इसवी सन 1240 या साली दिल्लीच्या गादीवर पहिल्या महिला बसणाऱ्या रझिया सुलताना यांचं निधन झालं.

जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे संस्थापक निचिरेन यांचं निधन झालं 1282 या साली।

1911 या साली स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट भगिनी यांचं निधन झालं, अर्थात निवेदिता भगिनी यांचं निधन झालं.

0: आणि चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: मग सुरू करूया.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
3: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
4: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा. काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
3: अरे तो असाच बोलतो. गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
2: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

आकाशवाणी चाहिँ अमरावती केन्द्र एफएम 106.5 मेगाहर्ट्ज र न्यूज अन एआईआर या मोबाइल एप सुद्धा तापनामा ऐकू शकता. श्रोते हो, सात अजून 10 मिनिटांनी मराठी प्रादेशिक समाचार आम्ही आकाशवाणीच्या

0: अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत, प्रतीक्षा करावी.
1: केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.

0: गीता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी याकरता 12 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. काँग्रेसच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले. या संदर्भात नागपुरात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि

0: संबंधित विषयतज्ञ यांचा या समितीत समावेश असेल. रुग्णालयं आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार सेवा आणि सुविधांचं सुशुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्राम परिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकार त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 मध्ये देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 मध्ये ही संख्या 33.39 कोटी पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1,000 हून अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चवदार तळे सत्याग्रहाचं यंदा 100वी वर्ष आहे. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही 200वी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना

0: पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिकहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी
5: मनका रेडिओ बजने दे जरा गम को भूल कर झीले तू जरा स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
6: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया.

चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत आणि आता काही क्षणातच प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण वन्यजीव सप्ताह, वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. कोल्हापूरची ओळख हिरवाईनं नटलेला जिल्हा अशी आहे. डोंगर दऱ्या, घनदाट जंगल, धबधबे आणि समृद्ध जैव विविधता यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याला वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं आव्हानही निर्माण होत आहे. त्याचबरोबर निसर्गाचं जतन करत वन पर्यटनाला चालना देणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रोते हो, याच अनुषंगानं आजच्या भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि कोल्हापूर मधील वन पर्यटन विकासाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना सध्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा वेळी माणूस आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता महत्वाची असते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: मानव आणि वन्यजीव संघर्ष हा सध्याचा अरण्याचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणे किंवा शेतामध्ये येऊन त्यांचं नुकसान करणे अशा वारंवार घटना घडत असतात.

तर अशावेळी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग हाच असतो की अशा वन्य प्राण्यांना त्यांचा जो नॅचरल भ्रमंतीचा मार्ग आहे नैसर्गिक तो उपलब्ध करून देणे. कारण आता बरेचशा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज झाल्यामुळे त्यांचे हॅबिटेट फ्रॅगमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास हा तुटक झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या मानवी वस्तीकडे किंवा शेती क्षेत्राकडे जास्त ते येत आहेत. तर ते सनियंत्रित असणं आवश्यक आहे. बरेचसे रिसॉर्ट्स किंवा मानवी वस्ती ही जंगलाच्या फ्रिंज एरियामध्ये आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी संरक्षण कुंपण भिंत घरांना करणे किंवा रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवणे, लाईटचा प्रॉपर वापर करणे किंवा शेतामध्ये पाणी द्यायला जात असताना म्युझिक किंवा काठीचा सोबत वापर करणे किंवा एक दोन लोक सोबत जाणे, चांगली टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील, अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो.

0: खाणे, चांगले टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील, अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो, ज्यामधून आपल्याला चंदगड आजरा सारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी हत्ती आहेत, तर त्यांची मुवमेंट पण आम्हाला रेग्युलरली ट्रॅक होते. आमचे स्पेसिफिक काही लोक आहेत की त्यांना आपण ट्रेनिंग दिले आणि हत्ती हकारा गट इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यांचे 7 कॅम्प आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे जंगल क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये आहेत, तर त्यांचे कॉन्टॅक्ट लोकल लोकांशी असतात. तर अशा जेव्हा प्रश्न उद्भवतात तेव्हा ते लोक गावातील लोकांना जागरूक पण करत असतात. आणि काही नुकसान जरी झालं तरी आपण महाराष्ट्र शासनाने किंवा विभागातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करतो. याशिवाय मॅडम, जंगल क्षेत्रामध्ये आपण त्यांना चारा आणि पाणी याची पण उपलब्धता कशी होईल यासाठी प्रयत्न करतो.
1: अच्छा, म्हणजे वन्य प्राणी आढळून येणार आहेत किंवा काय, या दृष्टीने लोकांना त्या भागातील किंवा जंगल परिसरातील किंवा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या मानवी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क किंवा जागरूक केलं जातं.
0: हो बरोबर.
1: पण तरीही जर एखाद्या वेळेस सर जर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी आढळलाच, तर अशा घटना जर घडल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आहे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी येतात तर त्यावेळी त्याला पकडण्याचा किंवा त्याला रजिस्टर करण्याचा कोणीही पहिल्यांदा प्रयत्न करू नये असं मला
1: वाटतं.
0: कारण बिबट्यासारखा प्राणी आहे तो खूप हिंसक प्राणी आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याला आपण पकडण्याच्या ऐवजी त्याला जर त्याचा नैसर्गिक मार्ग असेल की ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि नागरी वस्तीच्या अपोजिट साईडला जो बाजूला जाऊ शकतो असा मार्ग त्याला काढून देण्याची आवश्यकता असते. याशिवाय आपण जशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी मेन्शन केल्या याच्या अगोदर, तर त्या आत्मसात करण्याची खूप गरज आहे. शेतात काम करत असताना, घरी रात्रीच राहत असताना, आणि त्याचबरोबर की ज्या शासकीय यंत्रणामध्ये आमच्याकडे रेस्क्यू टीम्स असतात, तर जसं 1926 आहे किंवा फॉरेस्ट निअरेस्ट जे ऑफिस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे ट्रँक्युलायझिंग गन असते किंवा बाकी पिंजरे असतात, कॅमेरा ट्रॅप्स असतात, तर अशा सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आणि आमची टीम इक्विप्ड असते. याशिवाय आम्ही फायर ब्रिगेड किंवा लोकल यंत्रणांची पण मदत घेतो, पोलीस असतील, तर या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी, स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
1: खरंय सर. कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैव विविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. वेस्टर्न घाट हा खूप बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आपला. विविध प्रजाती, पक्षी, प्राणी हे सगळे आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यामध्ये टायगर पासून ते स्लेंडर लॉरीज सारखे खूप छोटे प्राणी आहेत ते पण आपल्या जंगलामध्ये सापडतात. हॉर्नबिलच्या चारही प्रजाती सापडतात आणि खूप मॉसेस असतील, ऑर्चिड्स असतील, मेरिस्टिक स्वॅम्प्स असतील, अशा खूप सुंदर अशा परिसंस्था. याशिवाय लेगलेस एमपीबीएन्स असतील, बरेचसे गिकोज असतील, असे खूप प्राणी आणि पशु आपल्याकडे आढळतात. तर ह्या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी अवेअरनेस कसा आणता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांची नैसर्गिक जी जडणघडण आहे किंवा त्यांचा आदिवास आहे तो कुठेही डिस्टर्ब न करता लोकांना त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि निसर्गाला त्याच्या मुख्य फॉर्म मध्ये कसं पाहता येईल, जसं आपण धबधब्यांना भेटी देतो, पुन्हा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड पाऊनखिंड असा एक खूप जुना ट्रेक आहे शिवाजी महाराजांनी जो केला होता, म्हणजे ज्या मार्गाने गेले होते, त्या या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे. तर हे चालत असताना चालता चालता जंगल कसं शिकता येईल हे आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपण गाईड्स असतील, त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहिती फलक इंटरप्रिटेशन सेंटर्स असतील याच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
1: अच्छा सर, कोल्हापूर जिल्ह्यातील भोदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील पर्यटन विकासाची सध्या खूप चांगली चर्चा आहे, तर या परिसरातील पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळतोय?
0: भोदरगड येथील सवतकडा हा धबधबा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे मुख्य माननीय श्रीनिवासराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा डेव्हलप करायला घेतला. सुरुवातीला या ठिकाणी 7 धबधबे होते आणि त्या ठिकाणी

0: लोक कधी फिरायला जात नव्हते, पण एक सुंदर ठिकाण बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून आणि भुदरगडचा किल्ला आहे तिथून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण, तिथल्या स्थानिक लोकांकडून मागणी आल्यानंतर आम्हाला समजलं की आपण अशा काही ऍक्टिव्हिटी तर करू शकतो सुरुवातीला. त्यानंतर ही 7 धबधबे डेव्हलप करत असताना कमीत कमी इंटरव्हेन्शन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल असा पहिल्यांदा विचार आला. आणि ह्या 7 धबधब्यांची स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी रिटेन्शन वॉल बांधायचे असेल अशा रिटेन्शन वॉल बांधणे, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि त्याला जोड म्हणून काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये झिपलाईन सारख्या ऍक्टिव्हिटी असतील, त्यानंतर हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स अशा आपण कनेक्ट केल्या. आणि त्या ठिकाणी सागवानाचं सुंदर जंगल आहे पूर्वी केलेलं, ते तसंच रिटेन्शन केलं, त्यात कोणतेही चेंजेस केले नाही आणि तो नो प्लास्टिक झोन आपण डिक्लेअर केला. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणपूरक कसं पर्यटन करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं तो एक टुरिझम ट्रायंगल म्हणून उदयास आला, कारण भुदरगड, सवदकडा धबधबे आणि बाळूमामाचं मंदिर हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि एक ट्रायंगल आहे आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊ शकलो असं मला वाटतंय. आणि यावर्षी आपण जवळजवळ 75 लाख इतका इन्कम त्यातनं केलेला आहे या 3 महिन्यामध्ये.
1: अच्छा, म्हणजे रांगणा किल्ला, मधाचं गाव, पाटगाव अशा पद्धतीनं धार्मिक पर्यटन, वन पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन असा ट्रायंगल या भागात आपण डेव्हलप केलाय. तर
0: येस, आणि हे सगळे ठिकाणं थोडीफार होईना पण फॉरेस्टशी किंवा जंगलाशी कनेक्ट आहेत, कारण मधाचं पाटगाव जे म्हटलं जातं तिथलं मधाचं वर्ल्ड फेमस मध आहे, तो त्याचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे तिथल्या सुंदर अशा फॉरेस्ट आणि जंगलांमधनसानी होत.
1: मानव वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवांचं संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जातो याबाबत आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलीत. तसंच कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना निसर्गाचं संवर्धन आणि जबाबदारीनं करावयाचं वन पर्यटन कसं महत्वाचं आहे हेही आपल्या संवादातून समोर आलं. सर, आपण खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, वणव्यांपासून जंगलांचं संरक्षण आणि जैवविविधतेचं संवर्धन केवळ प्रशासनाची भूमिका नाही तर स्थानिक नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. याच विषयावरील हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: कुठे आहे मुलीचा नवीन अकाउंट आणि माझे KYC अपडेट?
6: हे तर झटपट काम आहे.
5: कसं?
6: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
5: आणि बाकी चेंजेस
6: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
5: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
7: KYC सुरक्षित बँकिंग करे पहिले.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. शतो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
3: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
3: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, ते त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःच्या मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
3: तर अनुरूपचे जे इव्हेंट असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल.

0: त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं, कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावर FM 101.5 MHz वर.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत। किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका

0: आकाशवाणी से है अमरावती केंद्र है FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सर पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहित नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.

0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही, त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो,
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.

0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0 20 244 78 286 किंवा 0 20 244 80 135.
2: श्रोतेहोताच आपण प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 1.5 MHz. श्रोतेहो सकाळचे 8 वाजतायत आणि आता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आहे. दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: Relieve more time on strict forex curbs, writes the Financial Express. On the firecracker-induced air pollution, the Statesman writes, SC backs balanced approach to firecrackers ahead of Diwali. And finally, the Hindu notes global warming is turning sex reversal in frogs into extinction risk. And with that, it's back to you, Sarabjit.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. President Draupadi Murmu appoints 6 governors. Rajendra Vishwanath Arlekar moved to Tamil Nadu and O.P. Mathur to Kerala. India to host first ever BIMSTEC Home Ministers meeting in New Delhi today. Election Commission launches nationwide outreach drive to ensure no eligible voters left out of electoral rolls. 4 Lashkar-e-Taiba terrorists killed in landmine blast at LOC in Poonch district of Jammu and Kashmir. India's internet subscriber base crosses 111 crores. And in badminton, Denmark Open 2026 to begin today in Odense. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर
3: हे आकाशवाणी पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ. तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळचे, तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉक्टर सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉक्टर धलसिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. नवी दिल्ली इथं आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही, असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी 3 नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत 506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं 1 आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केला आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान या संदर्भात बैठक झाली. त्यानंतर या संदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह 4 दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे 4ही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज PV सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू अॅन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100हून अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडू जवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी

पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अमरावतीकरांसाठी खास बातमी. गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर. सिल्वर ज्वेलरीवर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरीवर अप टू 100% सूट. गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोत्या प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. स्वागत आहे लोकसंगीत या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोशन सातारकर यांच्या स्वरात हे गीत आहे, राम मोरे यांचं, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: सूर्यभवना प्रकाश पड़ला अडवा डोंगर रे अडवा डोंगर रे अडवा डोंगर रे तयाला बादल बनकार रे
1: अडवा डोंगर रे तयाला बादल बनकार रे अडवा डोंगर रे तयाला बादल बनकार रे
0: अक क क क क क क क क क क अक क क क क देवा रे देवा आता काय मी करू
1: आता
0: कुणाला सांगू काम क्रोध विंतु तावला तम घाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालिला अरे विंतु तावला
2: महाराज
0: अरे विंतु तावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
2: हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काय संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
2: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
2: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
2: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मैंदळ भयंकर
2: आणि मैंदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
2: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
2: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
2: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
2: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
2: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद तावरा
2: महाराज
0: अरविंद तावरा
2: दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
2: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
2: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
2: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
2: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे तारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद तावला
2: महाराज
0: अरविंद तावला सत्य उतारा येऊन
2: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
2: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
2: अजून राहिले
0: शांत केली जनादने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय

उषा मंगेशकर यांच्या स्वरात या गीताला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं आणि या गीताआधी आपण ऐकलं तर शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या स्वरात पारंपरिक रचना संगीतकार वसंत देसाई.

प्रल्हाद शिंदे यांनी सहकारी यांच्या आवाजात हे गीत दामोदर श्रीवले यांचं होतं. संगीतकार मधुकर पाठक आपण ऐकत आहात लोकसंगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

बघू नये तुझा दारी तका तुझा भ्यान रोखूनी धरीशी नजरीच्या गिलोरी हळू हाक

युगायुगाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

0: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरीवर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरीवर अप टू 100% सूट. गार्गी बाय पी एन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
1: श्रोतो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. वर्षातिवात आनंद घ्या, विविध भारती

0: 5 मेगाहर्ट्ज वर
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम 101.5 मेगाहर्ट्ज वर्ष तेव्हा आता आनंद घ्या विविध भारतीय प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर तापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

0: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हे सदर.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रुतीहो आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर नाट्यकर्मी विशाल रमेश तराळ यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: म्हणजे नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात परत एकदा आपलं स्वागत आणि दुसरा भाग मी याकरता म्हणतोय की आज परत एकदा कालचेच पाहुणे आपल्या सोबत आहेत नाट्यलेखक अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल रमेश तराळ आणि नाट्यकला प्रकार आणि वाटचाल आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत. विशाल परत एकदा खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमात.
3: नमस्कार.
2: काल खूप छान गप्पा झाल्या आपल्या आणि आपण झाडीपट्टी रंगभूमीपाशी येऊन थांबलो होतो पण मला खरं तर तुमच्या तेवढ्या उत्तराने कालच्या माझं पोट भरलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की थोडं झाडीपट्टी रंगभूमीबद्दल आणखी आम्हाला थोडंसं सांगा ना की नेमकं काय ही रंगभूमी समृद्ध आहे म्हणजे काय आहे.
3: झाडीपट्टी रंगभूमीबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत पण जसं आपण एक एक विभाग जरी घेतला त्यातला म्हणजे आर्थिक गोष्टीकडे गेलो राजकीय गोष्टीकडे गेलो किंवा कला समृद्ध करणाऱ्या गोष्टींकडे गेलो तर या प्रत्येक विभागावर आपल्याला म्हणजे भरपूर वेळ लागेल पण एक साधारणतः या रंगभूमीचं उद्घाटन करायला प्रत्येक आमदार खासदार येतोच मग तो अंक सुरू झाल्यानंतर मध्ये काय येईना पण रोज 20 उद्घाटनं राजकीय क्षेत्रातून राजकीय लोक करतात तिथे पैसा गोळा करण्याची एक कला सुद्धा खूप म्हणजे अजूनही आपल्या इकडे आता साधारणतः 1000 रुपये 800 रुपये हे तिकीट्सचे रेट्स झालेले आहेत पण तिथला रेट अजूनही 100 रुपयाचाच आहे म्हणजे 100 रुपयाच्या वर अजूनही तिकीट गेलेलं नाहीये. सगळ्यात कमी 30 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये. तर आर्थिक नियोजन जे त्यांनी केलेलं आहे म्हणजे एखादी अँब्युलन्स घ्यायची असेल आणि त्यांनी म्हटलं की अँब्युलन्स साठी हा प्रयोग आहे तर 7 लाख 10 लाख 15 लाख सहज जमा होतात. त्यांचे जे कॅल्क्युलेशन्स त्यांनी करून ठेवलेले आहे. आपल्या इकडे VIP पास साठी फोन येतात एकमेकांना पण तिथे मानपत्र दिल्यानंतरही आपण आपला कर्तव्य आहे की 500 रुपये दिले पाहिजे तर मानपत्र दिलेला माणूस सुद्धा तिथे 500 रुपयाची देणगी देतो. ही एक एक आर्थिक तिथलं एक पाठबळ आलं. त्याच्यानंतर अजूनही विषय आपल्या इकडे आपण म्हणतो की डोक्याला मुंग्या आणणारे बरेचसे विषय येतात आणि ते लोकांना बरेचदा समजत सुद्धा नाही किंवा खूप बोल्ड विषय दाखवून सुद्धा आपल्याला काय साध्य करायचं असतं ते पण तिथे अजूनही कौटुंबिक म्हणजे आई असते बाबा असतो. माझ्यासोबत माझे 2 पत्रकार

0: आले तेव्हा ते गाडीत येत म्हणजे जात असताना मी त्यांना सांगितलं की असं असतं, एक माईक असतो, एक साधारणतः 8x8 चीच जागा आम्ही युटिलाइज करतो, ब्लॉकिंग नसतं, आणि एका रांगेत बरेचदा बाहेरचा माणूस आलेला उभ्या उभ्या चहा पितून लगेच बाहेर निघतो. तर हे सुद्धा, पण जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तर ते म्हणाले की मी तिसऱ्या अंकात खूप रडलो. का रडलो? तर मी त्यांना तेच म्हटलं की अजूनही आपल्यातला संवेदनशील माणूस कुठेतरी जिवंत आहे, ती संवेदनशीलता झाडीपट्टीमध्ये अजूनही जिवंत आहे. त्याच्यामुळे झाडीपट्टीमध्ये सगळी नाटकं ही कौटुंबिक जिव्हाळ्याची असतात. म्हणून मी वन लाईन जी काल तुम्हाला सांगितली की अलका कुबल यांचा सिनेमा आणि साऊथची ऍक्शन म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी.
1: परत एकदा आपण इकडल्या मुख्य रंगभूमीकडे येऊया की 3 तास नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात प्रेक्षकांनी यावं, एक साधारणपणे ही माफक अपेक्षा असते, पण आताच्या काळामध्ये तसं होत नाही. आणि त्यातूनही असं झालं की मोबाईलवर सगळं आजकाल दिसतं, आणि म्हणून लोक थोडस म्हणजे एकीकडे झाडीपट्टी रंगभूमीचा विचार करा, तुम्ही म्हणाल की 2-3 हजार लोक असतात, आणि दुसरीकडे शहरामध्ये आपल्या मुख्य रंगभूमीचे हाल असे आहेत की अगदी मोजून घ्या फक्त बोटावर, तर असं चित्र काय असेल असं वाटतं?
0: मी या गोष्टीवर विचार केला तर मला 2 कारणं प्रामुख्याने सापडली की मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा मोबाईल नव्हता, त्यामुळे मी बॉर्डरवर उभा असलेला माणूस आहे.
1: हो, खरं खरं.
0: की ज्यांच्याजवळ मोबाईल नव्हता ते कलावंत मी बघितले, आणि ज्यांच्या हातात मोबाईल आला ती कलावंत मी बघितली.
1: म्हणजे हा काळाचा मोठा बदल बघितला,
0: खूप खूप मोठा बदल. तर आमच्या इथे आपल्या इथे अमरावतीला एक राजाभाऊ मोरे म्हणून मोठे नेपथ्यकार आणि नाटककार होते. तर राजाभाऊ ना, मला तेव्हा आठवतं की राजाभाऊ आपलं नाटक असलं की त्याचे पॉम्पलेट छापून ना ते पूर्ण बुधवारा या परिसरात वाटून त्याच्या तिकीट्स विकायचे, आणि मला असं वाटायचं की बाबा हे एकटे का तिकीट्स विकतायत. तर आज मला ते प्रामुख्यानं जाणवायला लागलं की आजही तिकीट तीच आहे. शासनाच्या ज्या स्पर्धा होतात त्याची तिकीट 10 रुपये आणि 15 रुपये, पण आज कुठलाही कलावंत त्यांच्या नाटकाला गर्दी व्हावी म्हणून 10 रुपयाची तिकीट विकत नाहीये. तर राजाभाऊंनी मला असं वाटतं की त्यावेळेस प्रेक्षक तयार केलेत, आणि आत्ताची पिढी ही स्पर्धेमध्ये खूप गुरफटल्या गेली आहे, त्याच्यामुळे प्रेक्षक तयार करणे सुद्धा कलावंतांची एक जबाबदारी आहे. म्हणून आपल्या इकडचा जो फ्लो आहे प्रेक्षकांचा, झाडीपट्टीमध्ये हा फ्लो का तुटत नाही आहे? मग आपण आपल्याला वाटेल की त्यांच्या हातात मोबाईल नाही का? आहे. म्हणजे तुम्ही जर थोडा रेशो बघितला तर मला असं वाटतं सगळ्यात जास्त युट्यूबर्स ही झाडीपट्टीमध्ये आहेत, सगळ्यात जास्त रील स्टार हे झाडीपट्टीमध्ये आहेत, तिकडे सिनेमा टॉकीज सुद्धा आहे, पण तरीही नाटकांना गर्दी होते कारण त्यांनी ही संवेदनशीलता आणि प्रेक्षक तयार केलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक
1: तयार केले.
0: आणि आमच्या इथे कलावंत आता जास्त तयार झाले आहेत, आणि त्यांची कला बघायला कलावंत सुद्धा येत नाही बरेचदा.
1: फक्त आले तर काही नातेवाईक
0: येतात,
1: आपला मुलगा किंवा मुलगी किंवा नातू भाचा वगैरे.
0: बरोबर. म्हणून कलावंतांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि प्रेक्षक तयार केले पाहिजेत.
1: खरं, प्रेक्षक तयार करणं हे आव्हान आहे, पण मला असं वाटतं विशाल की नाटकाचं बजेट, प्रायोजक मिळणं, त्यातून मग एवढं सगळं झाल्यानंतरही सभागृह रिकाम असणं, ते एक नाटक उभं करताना पडद्यामागची ही आव्हानं खूप असतात. ही काय आव्हानं असतात?
0: बरेचदा म्हणजे ही आव्हानं वेगवेगळ्या स्तरावर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की व्यावसायिक नाटक जेव्हा आपण करतो तर त्याचा बॉक्स सेट खूप मोठा असतो, त्याचं म्युझिक कमर्शियल असतं. हौशी नाटकामध्ये सहसा काय होतं की प्रायोगिक हा जो एक नाटकाचा प्रकार सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे आपले फंड्स किंवा पैसे हे कमी होतात, किंवा युट्यूबवर बरेच म्युझिक आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे मी परत तिथेच येतो की जेव्हा प्रेक्षक जर आपले वाढलेत तर ही सगळी आव्हानं सुद्धा हळूहळू नाहीशी होतील. कारण मी नाटक चांगलं झालं पाहिजे, प्रेक्षकांना ते आवडलं पाहिजे याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देतो आहे, पण त्या नाटकासाठी लागलेला खर्च मला काढायचा आहे त्याच्यासाठी मला प्रेक्षक लागणारच आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की बिग बजेट सिनेमा बनतो ते ती पैसे निघतात कुठून? शेवटी प्रेक्षक थिएटरला येतो तेव्हाच ते पैसे निघतात. तसंच नाटकाचं पण आहे. जर आपण आज 30 रुपयांची त्यांना चटक लावली तर उद्या ती 100 रुपयावर जाईल, परवा ती 250 रुपयावर जाईल. पण जर आपण म्हटलं की हे माझ्या घरचे आहेत यांना मी 5च देतो, तर सुरुवात प्रत्येक कलावंतांनी आपल्या घरापासून जर केली तर 25 लोक जरी एक कलावंत तयार करू शकला तर मला वाटतं अमरावतीमध्ये तर 1 लाख कलावंत आहेत, आणि आपला सांस्कृतिक भवन फक्त 1300 सीट्स आहेत.
1: म्हणजे ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे
0: असं एक साधारण.
1: नाही, खरं नाटकवाल्यांना वाटतं प्रेक्षकांची रुची बदललेली आहे आणि प्रेक्षकांना असं वाटतं आमच्या मनासारखी नाटकं येत नाही. हे काय गणित आहे नेमकं?
0: तसं तर बघितलं तर

0: आता सध्या अमरावतीमध्ये जेवढी नाटकं होतात आहेत ती सगळी हाऊसफुल जातात आहे, पण दृष्टिकोन एकच आहे की प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी म्हणजे त्याच्या घरी त्याचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल त्याला कुठेतरी खळखळून हसायचं आहे. त्याच्यामुळे जेवढी कमर्शियल नाटकांमध्ये जेवढी सिरियस नाटकं आपल्याकडे येतात ती त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी असतो, आणि जी कॉमेडी किंवा जी विनोदाच्या अंगाने येतात त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असतो. आणि आमचं काय झालंय, हौशी रंगभूमीवर काम करत असताना आम्ही फक्त स्पर्धेचा विचार करतोय, त्याच्यामुळे आपल्या इथे विनोदाच्या अंगाने एकही नाटक मला गेल्या 15 वर्षात दिसतंय की एकही नाटक अमरावतीमध्ये विनोदी नाटक कोणी तयार केलेलं
1: नाही.
0: एक राज्यनाट्य स्पर्धा आली की सगळे बाहेर येतात आणि सगळेजण सिरियस नाटकांकडे जातात. तर हा एक,
1: पण असा काही नियम असतो की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नाटक नसावं
0: असं काहीच नियम नाही आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो आहे की सिरियस नाटक असलं तर त्यात आपल्याला खूप अभिनयाला स्कोप असतो वगैरे वगैरे, त्याच्यामुळे सगळेजण सिरियस नाटक.
1: खरं खरं. विशाल, परत आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकवायची आता वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं, तर कुठलं गाणं ऐकवायचं?
0: खूप जुनं गाणं आहे पण अगदी आत्ताच्या काळाला सुद्धा ते सूट होईल. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,
1: सुधीर मोघेंचे शब्द आहेत आणि एक लक्ष्मीची पावले नावाचा चित्रपट होता.
0: हो हो,
1: श्रीधर फडकेंचं संगीत आहे. चला श्रोते, असं गाणं आहे की श्रीधर फडकेंचं संगीत आणि सुधीर फडके गायलेले आहेत, म्हणजे फार मोठे गायक आपल्या मुलाकरता गायले असं हे गाणं आहे. क्या बात आहे. विशाल, आपण तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूया.
2: फिटे अंधाराचे जाळे झाले मो

0: रसिको नमस्कार. आणि नाट्यलेखक अभिनेते दिग्दर्शक विशाल रमेश तराळ आपल्या सोबत आहेत नाट्यकला प्रकार आणि वाटचाल आणि नमस्कार अमरावतीच्या दुसऱ्या भागात आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत. विशाल, आपण एकूणच नाटकाचं गणित, आर्थिक गणित आणि गर्दी वगैरे या विषयावर बोलत होतो. सोशल प्लॅटफॉर्म हा नाटकाला किंवा सिनेमाला संपवेल असं वाटतं का येत्या काळामध्ये? म्हणजे थिएटर इज डेड हे वाक्य गेल्या 100 वर्षांपासून खोटं ठरत आलेलंच आहे, पुढेही ठरो असंच आपण म्हणूया, पण हे सोशल मीडिया काय नेमकं इफेक्ट करेल येत्या काळामध्ये?
1: नाही, मला नाही वाटत की थिएटर इज डेड हे जे वाक्य आहे खरं होईल. थिएटर जगणारच आहे जोपर्यंत, ज्या दिवशी संवेदनशीलता हरवली जाईल किंवा संपेल त्या दिवशी नाटक संपेल किंवा नाटक थांबेल. फक्त त्याचा प्लॅटफॉर्म किंवा त्याचं आपण सादरीकरणाचं स्वरूप बदललेलं आहे हे मात्र म्हणू शकतो ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे. आणि

0: याचा फायदाच होणार आहे नाटकाला, जे काही टेक्निकल गोष्टी आलेल्या आहे याचा फायदा होतो आहे. कारण जी गोष्ट मला एका फ्लेक्सच्या माध्यमातून आधी, फ्लेक्स आहे नाही, मी त्याच्या आधी जाईल की जेव्हा हाताने आपण फ्लोरोसन कलरनी त्या फ्लेक्स रंगवायचो तेव्हा त्याचे ठिकाण होते पर्टिक्युलर, आणि तिथे जाऊन लोक बघायचे की आज वनिता समाजला नाटक आहे का, किंवा ज्या ज्या गावात जे जी स्थळ होती
1: म्हणजे नाटक आहे का याची माहिती कुठे मिळेल
0: त्या जागेवर. आता असं झालंय की तुम्ही घरी बसलेल्या जागेवरून तुम्ही रील्सच्या माध्यमातून हे माध्यम आपल्याला नाटक पोहोचवण्यासाठी खूप चांगली आहेत, आणि याच्यामुळे नाटक संपणार नाही. फक्त माध्यम काय बदलली की जसं तुम्ही मगा म्हटलं की प्रेक्षक तेवढा येत नाही, तर आता बॉक्स हा प्रकार सुरू झालेला आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तो सुरू झालेला आहे. अमरावतीत होईल, छोटी मिनी थिएटर्सची खूप डिमांड आता वाढलेली आहे. छोट्या छोट्या खाणी मैफिली ज्या आधी सजायच्या, म्हणजे आपण लता मंगेशकरांच्या ऐकलेल्या आहे, किंवा ज्या घरी मैफिली 15 लोक यायचे फक्त गजलेच्या
1: घरगुती मैफिली,
0: तर त्याचा काळ आता सुरू झालेला आहे. म्हणजे पुण्यामध्ये तर असं आहे की घरात जाऊन नाटक केलं जातं फक्त 10 लोकांचं,
1: त्याला काय म्हटलं जातं,
0: बॉक्स थिएटर.
1: थिएटर
0: म्हणजे इंटिमेट असा एक शब्द आलेला आहे. ऍक्च्युली पृथ्वी थिएटर जे आहे जुहू मध्ये जे आहे मुंबईला, ते तर पृथ्वीराज कपूरनी केव्हाच ते नियम प्रोसेनियम आर्च किंवा पडदा हे तेव्हाच तोडून टाकलेलं.
1: बरोबर.
0: म्हणजे लोकांसोबत डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा येतात त्याला इंटिमेट थिएटर आपण म्हणतो, आणि हे इंटिमेट थिएटर आता सुरू झालेलं आहे, आणि हे सगळीकडे पसरेल. म्हणजे 100 लोक 50 लोक त्यांच्यासाठी नाटक करायचं आणि दोघही आस्वाद घेतील.
1: अच्छा.
0: हा, तर त्याच्यामुळे नाटक संपणार नाही, फक्त त्याचे सादरीकरणाचे स्वरूप बदललेले आहे.
1: पण आता जसं आपण म्हणतो की सगळे प्लॅटफॉर्म झालेले आहेत, आता कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे, ए आय. तर म्हणजे आता हाताने लिहिलेलं नाटक काय नाटक लिहिलं आहे, ए आयनी पार्श्वसंगीत केलाय वगैरे, आता या पण भानगडी पुढे पुढे वाढत जाणार आहेत, तर हे किती आव्हानात्मक आहे असं वाटतं तुम्हाला?
0: आता मध्ये याच्यावर चर्चा सुरू होती तेव्हा मला असं वाटलं की ही संधी आहे, पण ही जीवघेणी संधी आहे.
1: हो, ती कदाचित उद्या माणसाला घरी ना बसो.
0: बरोबर.
1: म्हणजे यंत्र माणसाला घरी बसवेल की काय?
0: पण त्यामध्ये जे आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी करता येतील, पण परत तिथेच येतो की संवेदनशीलता त्याच्यात टाकता येणार. तर ती एक गोष्ट जोपर्यंत आपल्या जवळ आहे,
1: माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, मशीनच्या डोळ्यात पाणी येत नाही,
0: म्हणून जोपर्यंत ती गोष्ट जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यापासून घाबरायचं कारण नाही. पण त्याचा नक्कीच वापर, कारण तुमचा वेळ वाचतोय. म्हणजे एखादी गोष्ट मला डोक्यामध्ये डेव्हलप करून ती कागदावर आणण्यासाठी 25 दिवस लागायचे, ती जर मी प्रॉपर प्रॉम्प्ट एखादा, किंवा जे आम्ही म्हणतो की नाटकाची भाषा आधी शिकलो पाहिजे, सिनेमाला तर सिनेमॅटिक भाषा आपण शिकलो पाहिजे, आता ए आय आलाय तर तुम्हाला ए आय ची भाषा शिकावी लागेल, तर तुम्हाला त्याचा संधीत रूपांतर करता, नाहीतर मग ती जीवघेणी संधी
1: आहे. विशाल, तुम्ही अनेक मालिकांकरता काम केलेलं आहे, तर हा अनुभव काय आम्हाला त्याच्याबद्दलही सांगा ना.
0: मालिका सिनेमा मी केले पण फार त्याच्यात रमलो नाही.
1: का असं का?
0: मला असं वाटतं की मी पडद्यामागचा कलावंत आहे, आणि व्हॅनिटी मध्ये थंड हवेत बसून बराच वेळ काहीच करत नाहीये, हातपाय हलवत नाहीये, किंवा डोक्याला काहीच आपल्या
1: बरं नाही वाटत.
0: हा, तर ते मला काय माहिती, मी त्याच्यात रमलो नाही, आणि त्यामुळे मी खूप कमी सिरियल्स किंवा कमी सिनेमे केलेत. एक 7-8 सिनेमे केले असतील, 2-3 सिरियल केल्यात. पण डिरेक्शन म्हणा, प्रोडक्शन म्हणा, किंवा लाईट उचलणे म्हणा,
2: संबोधन
3: यहां आपने बात रखी है, 30 साल की उनकी यात्रा, और वो मुझे कह रहे हैं कि वो मैं उनका मित्र हूं, वायु में भी बड़े बड़े हैं, अपने काम के संबंध में बड़े सफल व्यक्ति हैं, और सफल भी है, समर्पित भी है, और भारत के प्रति उनका जो प्यार है उसको मैंने बहुत गहराई से अनुभव किया है, और इसलिए मैं व्यक्तिगत रूप से हमेशा उनका सम्मान करता हूं, उनका चाहक रहा हूं, और आज भी भारत के प्रति उनका प्रेम, वैश्विक मंचों पर भारत के प्रति उनकी भावनाएं हमेशा बहुत ही सकारात्मक ऊर्जा देने वाली रही है, और इसके लिए मैं श्रीमान आपका हृदय से बहुत

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोतहो, आत्ताच आपण माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं संबोधन ऐकलं दिल्ली केंद्रावरून. आणि श्रोतहो, विविधांतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतीचा आणि या बातचितीचा उर्वरित भाग आम्ही पुनर्प्रसारित करू. त्याबद्दल आम्ही आपल्याला सूचना दिवाणी याबद्दल आम्ही क्षमस्व आहे. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमात.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंगकडे पहिले पाऊल.
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्झ. वर्षा दोहात ऐकूया देशभक्तीपर गीत.

इंसानों की लाशों के कफन बेचने वाले ये महलों में बैठे हो।

0: धूल कपूर या चित्रपटातील हे गीत होतं मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार यन दत्ता. आणि या गीतासोबतच देशभक्तीपर गीत आणि हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: सदस्यको हो अपने एकता आहत आकाशवाणी अमरावती केन्द्र एफएम 101.5 मेगाहर्ट्जवर श्रोतो गीत गुंजन अंतर्गत प्रसारित करीत आहोत स्मृतिगंध. आणि श्रोतो आज या स्मृतिगंध कार्यक्रमाअंतर्गत गायक आणि संगीतकार विशाल दादलानी यांच्यावर आधारित आपण काही गीत आणि काही माहिती या अंतर्गत ऐकणार आहात.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
0: नमस्कार, मी अजय गरड आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय या कार्यक्रमात.

भारत या चित्रपटातील हे गीत होतं अभिजित श्रीवास्तव यांचा आवाज होता. गीतकार इर्शद कामिल आणि संगीतकार विशाल शेखर. श्रोतो, आज आपण विशाल दादलानी यांच्याबद्दल काही माहिती आणि काही त्यांची गीत आपण ऐकणार आहात. तर श्रोतो, त्याबद्दल आपण जाणून तर घेणार आहोत. विशाल मोहन दादलानी त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा जन्म 28 जून 1973 बांद्रा मुंबई या ठिकाणी झाला आणि त्यांचं शिक्षण हिल ग्रेज हायस्कूल आणि त्यानंतर जय हिंद कॉलेज 1994 या साली त्यांनी कॉमर्स मधून ग्रॅज्युएट अर्थात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं.

डॉन टू या चित्रपटातील हे गीत होतं. गायक कलाकार अनुष्का मनियाने, विशाल दादलाने, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार शंकर अहसान लॉय.

श्रोतो आपण ऐकत होतात अखेरा या चित्रपटातील हे गीत गायक कलाकार सोनाक्षी सिन्हाने, विशाल दादलाने, गीतकार कुमार अरे संगीतकार विशाल शेखर. खरं तर श्रोतेहो विशाल दादलाने एक सामान्य कुटुंबातील मुलगा पुढे गेल्यानंतर संगीतामध्ये आवड आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेम आणि निसर्गप्रेम हे त्यांचा अतिशय जवळचा विषय. Thank you.

श्रोतो आपण ऐकत होतात बजरंगी भाईजान या चित्रपटातील हे गीत गायक कलाकार विशाल दादलानी आणि नश अजीज, गीत मयूरपुरी यांचं, संगीतकार प्रीतम. आणि श्रोतो हो या गीताबद्दल सलमान खान आणि विशाल दादलानी यांच्यामध्ये खूप छान संवाद होतो. आणि सलमान खानासंबंधात मला असं गाणं हवं जे लहान मुलं म्हणतील. आणि विशाल दादलानी आणि प्रीतम यांनी 2 तासात हे गाणं बनवलेलं.

चांस पे डांस या चित्रपटातील हे गीत होतं. गायक कलाकार विशाल दादलानी, गीतकार इरफान सिद्दीकी आणि संगीत अदनान सामी. श्रोतो, विशाल दादलानी एका ठिकाणी म्हणतात, मी गायक आहे पण मी बाथरूम सिंगर सारखा गातो ओरडून ओरडून.

তিসমার খা দিয়া চিত্রপাড়া দিলে গীত সত হো গায়ক কলাকার সুনিধি সুনিধি জওয়ান আনে বিশাল দাদলানি গীত আনে সঙ্গীত শিরীষ কুন্দের यांचं होतं शोध हो। या गाण्यासंदर्भात एक मजेशीर किस्सा आहे। सुरुवातीला हे गाणं सुनिधी चव्हाण यांनी गायलं आणि विशाल दादलानी हे स्टुडिओमध्ये हजर नव्हते। मात्र विशाल दादलानी आले आणि 15 मिनिटांनंतर हे गीत त्यांनी लगेचच रेकॉर्ड करून दिलं।

कमीने या चित्रपटातील गीत श्रोते आपण ऐकत होतात विशाल दादलानी आणि सहकारी यांचा आवाज, गुलजार यांचे शब्द आणि संगीतकार विशाल दादलानी. श्रोते हो, या चित्रपटाकरिता 2009 मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट म्युझिक डायरेक्टर नॉमिनेशन विशाल दादलानी यांना या गाण्याकरता मिळालं. आणि सोबतच 30 मार्कार या चित्रपटाकरिता फिल्मफेअर बेस्ट म्युझिशियन डायरेक्टर अवॉर्ड सुद्धा 2010 मध्ये विशाल दादलानी यांना मिळाला. विशाल शेखर या जोडीला मिळाला.

0: लक्षात हो, त्याला अशी हा चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. गायक कलाकार विशाल दादलानी, गीत जावेद अख्तर आणि संगीत राम संपत. शोध 2008 या साली विशाल दादलानी यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळाला.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील हे गीत होतं श्रोतेहो सुनिधी चव्हाण, नीती मोहन आणि अरिजित सिंग यांचा स्वर होता. गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार विशाल शेखर. उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
1: आजच संपर्क करा.
2: पलम पिचकारी जो तूने मुझे मारी, तो बोले रे जमान.

आपल्या जवानी है दिवानी या चित्रपटातील हे गीत उतरवते हो. गायक कलाकार राणा सनी विशाल दादलानी अरिजित सिंग, गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार प्रीतमणी विशाल दादलानी. श्रोते हो, या गीताकरिता 2013 फिल्मफेअर बेस्ट म्युझिशियन अवॉर्ड सुद्धा विशाल दादलानी आणि प्रीतम यांना मिळाला आहे. आणि होळी या सणात सर्वात जास्त हे गीत सर्वत्र आपण ऐकतो.

0: स्मृतिगंध या कार्यक्रमात अंतिम गीत श्रोतेव आपण ऐकत होतात हॅपी न्यू इयर या चित्रपटातील नितीमोहन विशाल दादलानी आणि सहकारी यांचा आवाज, गीतकार इर्शाद कामिल, संगीतकार विशाल शेखर. श्रोतेव, आज आपण विशाल दादलानी यांच्यावर आधारित काही माहिती आणि त्यांनी गायलेले आणि संगीतबद्ध केलेले हिंदी गीत आपण ऐकत होतात. श्रोतेव, आता स्मृतिगंध या कार्यक्रमातून अजय गर्डे अर्थात मला द्यायचा नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत आणि आता काही क्षणातच वनिता मंडळ आम्ही हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी.

0: सुखदा गए सुखदा।
1: काय रे, सकाळपासून 3 वेळा हाका मारून झाला, चौथ्यांदा हाक मारण्याआधी नेमकं काम काय आहे ते सांगशील का?
0: अग काम असलं तरच माणसाने बायकोला हाक मारावी असा काही नियम आहे का तुझा? प्रेमानं हाक मारण्यात एक वेगळी मजा नसते
1: बाई? आज सकाळी सकाळी इतकं प्रेम उफाळून आलं
0: तर?
1: काल रात्री मी तुला चहा करायला सांगितला होता तेव्हा तुझ्या प्रेमाला झोप लागली होती का?
0: नाही, काय की म्हणजे रात्रीच्या प्रेमाला आणि सकाळच्या प्रेमाला वेगवेगळ्या वेळा असतात की नाही, रात्री विश्रांतीची गरज असते शरीराला आणि सकाळी मनाला चहाची गरज असते।
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं। अगं संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये।
1: सोपं नाहीच आहे, पण संसारात त्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो। चला देवघरातली फुलं तेवढी हवी आहेत।
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली।
1: नवरात्र सुरू आहे, घरात घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरण सगळी लगबग सुरू आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
0: हो, नाही नाही म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार। उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी।
1: नवव्या दिवशी काय?
0: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य।
1: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा।
0: अगं प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो।
1: बरं बरं, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो।
0: ठीक आहे, हे घे फुलांची परडी। जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी।
1: वा वा वा, सूर छान लागलाय।
0: काय, घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी, आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणाव असं वाटतं आणि पत्नी त्याला मध्ये सूचना देत नाही, बेसूर करत नाही।
1: असं का? बर बर, पण रोहित सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते। आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो।
0: अच्छा।
1: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची।
0: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये। आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते।
1: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते। बरं,
0: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डबा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते हा माझा आजवरचा अनुभव आहे।
1: नाही नाही असं काही नाही।
0: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो।
1: नवरात्र आणि देवीची 9 रूप हे सगळंच भारावून टाकणार आहे नाही का?
0: आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
1: वा, हे कोण रोहित तू? वा वा वा।

0: देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी.
1: हो, आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं, ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
0: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं असं नाहीये. तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते.
1: हो हो हो, असते असते. स्त्री म्हणजे घर चालवणारी यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मत आहे, तिच्या आकांक्षा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
0: नवदुर्गेची नऊ रूप आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय?
1: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ?
0: अगं
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
0: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपून ये.
1: वा वा वा, म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये, तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
1: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्या आधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
1: होत असं कधी कधी, प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
2: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
0: वा वा वा, मस्त मनोरंजन सुरू आहे. बर रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
2: आई छान आहे. सकाळी लवकर उठून पूजा केलीये, घट बसवला, घरात छान सजावट केली आहे तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती. म्हणाली नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र जमायला हवं.
1: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे, सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
0: खरंय. हा, आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
1: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बर का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते, आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
2: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
0: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
1: सुखद आणि रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
0: वा, टाळ्यांचं वाक्य हे खरोखर.
2: तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
1: हो, तेवढे 2 लाडू जास्त मिळतील. या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
0: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वा, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
1: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहे. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
2: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय खरंय, स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
2: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते

0: करू नको, पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
1: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
2: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरातली सगळी कामं आईच करत असेल तर मुलं कोणता धडा घेतील?
3: अगदी खरंय. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो, मोठी माणसं नेमकं कसं वागतात याकडे अधिक लक्ष देतात.
1: चला तर मग मी उद्यापासून घरकामाचा अभ्यासक्रम सुरू करतो. पहिला धडा चहा कसा करावा, दुसरा धडा भाजी कशी चिरावी, तिसरा धडा
3: स्वतः केलेल्या कामानंतर स्वतःच पसारा आवरावा.
2: हा तर प्रगत अभ्यासक्रम झालाय.
0: चला आता आईने दिलेल्या खाऊचा आस्वाद घ्या, नाहीतर एवढ्या चर्चा करून आपण खाऊच विसरून जाऊ.
3: बरं, पण लाडवांचा डबा उघडण्याआधी एक गोष्ट सांगा. आजच्या स्त्रीबद्दल आपण इतकं बोललो, पण आपल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला हवा?
1: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
2: बरोबर, परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
0: नवरात्राचं उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
3: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा, तिच्या मताला महत्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदर सुद्धा करायचा.
1: आणि मुलांना सुद्धा संवेदनशील बनवणं महत्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यांना नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
3: अगदी बरोबर.
1: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.
2: कारण संवेदनशीलता ही कमजोरी नाहीये. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
1: थोडक्यात काय आहे, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
3: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही. दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
0: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
3: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
2: अगदी खरंय. घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझा पडणार नाही.
1: खरंय, एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
0: म्हणजे नवरात्रात आपण देवी समोर एक संकल्प करू शकतो.
3: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
1: खरे, आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
3: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळत, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
1: अगदी खरे.

श्रोत्या कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. श्रोत्या यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. त्वचा विकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी

दूरध्वनी क्रमांक आहेत 02245411 29 आणि 45151 30। तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा। आता ऐकूया हे छान सगळं।

0: श्रोते हो, आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचा विकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचा विकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचा विकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहित असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅन, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा आपण सगळेच त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीचच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत, म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, तर त्वचेचे आजार दिवसागणिक वाढत आहेत, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं कारण मेन

0: कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ.
1: हम्म.
0: आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहितीये का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल अॅलर्जीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार, जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो, तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली बऱ्याच वेळा ते इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले जातात, ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रीलमध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशालिस्टचीच मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
1: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो, पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढत आहेत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
0: बरेच वेळा कसं होतं माहितीये का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ऍसिड किंवा सॅलिसिलिक ऍसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत, आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं ते लावून टाकतात, किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते, आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ शकतं चेहऱ्यावर.
1: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधन आज खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
0: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी, तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेस वॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे, ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेस वॉश निवडणं आवश्यक आहे. तर कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कॉमेडोजेनिक असे फेस वॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेस वॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता, आणि इव्हन नॉर्मल स्किन साठी पण फेस वॉश वेगळे असतात. तर तुम्ही पहिली गोष्ट फेस वॉश युज करणं, आणि फेस वॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेस वॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेस वॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या त्वचेला हार्म पोहोचवू शकता. जसे की फेस वॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने, टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे, टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण या छोटे छोटे पॉइंट्स पण फार महत्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहे त्यांनी एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरू नका सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ऍड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेस वॉश बद्दल माहिती घेतली, दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित, की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ऍब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला, अरे माझी त्वचा तर ऑइली आहे, मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे? तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळ येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टाइटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणं ही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर, ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ, प्रदूषण, ऊन, ह्याच्यामुळे आपली त्वचा, आता तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं, तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही एसी गाडीतनं ट्रॅव्हल करतो, डॉक्टर आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात, ते आपल्या

त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचा एक आहे की गॅस, गॅसच्या मुळे पण जी किरण असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिंपल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम केलं, असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाहीये. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन प्रिफर केली जातात आणि

0: केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन्स प्रिफर केली जातात, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बरेच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यांनी प्रायमर लावा, मॉइश्चरायझर लावा, तर त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर एसपीएफ चं लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासांनी ऍटलीस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्याने. आणि सर्वात मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाहीये. कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीन हे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाही त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल आणि तुम्ही तिला संरक्षण द्याल आणि लवकर तुम्ही म्हातारे होणार नाही.
1: डॉक्टर, प्रदूषण आणि धूळ याच्यामुळे त्वचा विकार होतात असं म्हणतात, पण आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे देखील त्वचा किती आपण सांभाळणे गरजेचं आहे, त्वचा विकार यामुळे होऊ शकतात का?
0: खूप जास्त. बहुतेकसे लोक आता ऍक्च्युली जीवनशैली म्हणजे बऱ्याच जणांचा झोपण्याचा टाइम 1 किंवा 2 त्यांना नॉर्मल वाटतो, पण हे खूप रॉंग आहे. आणि बाहेरूनच त्वचा चांगली ठेवण्यापेक्षा ती आतूनही चांगलं होणं ना खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची 7 तास झोप, आणि ती पण वेळेवर, मला असं वाटतं मॅक्सिमम 11 वाजता झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून मी असंच माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन की तुमचा दिवस हे व्यायामाने चालू करा. योगा, प्राणायाम आपण हे विसरत चाललोय, म्हणजे काय ते त्याला रुटीन वाटतच नाही, पण हे चालू करा. आणि त्यासाठी तुम्ही थोडस ना, म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी त्याला सांगते की हाफ एन आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा, अर्धा तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या. कारण बरेच वेळा असं होतंय की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व B12 कमी आलंय, D3 कमी आलंय, आपण व्यायामच करत नाही. तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात. आणि आहार, आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा, आणि तुम्ही हिरवे फ्रेश व्हेजिटेबल सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा. आणि कार्बोहायड्रेट, चपाती म्हणा, भात म्हणा, भाकरी, म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर, पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकी ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल. साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसी मध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्याला एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा. ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेज वयीन मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे?
0: जंकचा ना, मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरी जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश काढ हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होत आहे. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, त्या ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या ओपीडीमध्ये 70 ते 80% पेशंट नायटाचे बघतो.
1: बरं
0: तर आजकाल काय होतं, नाईट टाइमच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदा दिवसाच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नाईट

0: सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते पण त्याच्यातली अंडी असतात त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचारोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त कारण हे जिथे ओलावा असतो मॉइश्चर असतं तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका, दुसरं घाला म्हटल्यानंतर मग अट्टारे आम्ही कपडे तरी दुसरे काय घालायचे. तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही दोन वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे त्या कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. आणि क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात, तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कव्हरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो? कारण बऱ्याचदा असे गैरसमज असतात की त्वचेचा विकार झाला की बरेच आजार ते संसर्गजन्य असा गैरसमज असतो, तर असे कोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
0: आता मी म्हटलं नाईट कपडे म्हणजे फोमाइट्स, त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूज. खरूज आहे त्याचं म्हणजे युजुअली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये, आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसक्यांमध्ये पुरण येते, खाज येते, ती पण काखेत, पुन्हा अंबिलिक म्हणजे बेंबीच्या आजूबाजूला, जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णाला ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना एक आठवड्यातच खाज सुरू होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे त्या रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचार आपला.
2: सर्वप्रथम तुम्हाला दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोड, पांढरे कोड जे म्हणताय ना, ते संसर्गजन्य आजार आहे की कसं आहे ते विचारायचं.
1: बर बर,
0: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाहीये. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही. आणि त्याच्यावर आता इतकी चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत, ते व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
1: नमस्कार. डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: हा एक ऑटोइम्युन आजार आहे, म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये, तर होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, आपलं नाव?
2: हा नमस्कार.

0: पानीपत वरून शैलेंद्र बोलतोय.
1: बरं, प्रश्न विचार आपला.
0: अमायलोइडोसिस हा जो आजार आहे त्याचं कारण काय, त्याच्याबद्दलचं सविस्तर माहिती सांगता येईल.
2: तुम्ही कोणते अमिलोडेसिस बोलताय, म्हणजे शरीरावर ते काळे डाग येतात त्याच्याबद्दल बोलताय का? हा, आपण क्युटेनियस अमिलोडेसिस असतो, म्हणजे त्वचेवर येणारा अमिलोडेसिस हा आजार असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, मॅक्युलर आणि लॅक्युनर. मॅक्युलर मध्ये त्वचेचा रंग काळसर होतो आणि तिथे काही वेळेला खाज येते, आणि हे प्रामुख्याने जिथे हातावर किंवा पायावर, पाठीच्या वरच्या भागावर हा येतो. आणि बऱ्याच वेळा पेशंट अशी हिस्ट्री देतात की ते अंग घासायला काथ्या वगैरे वापरतात, दगड वापरतात, किंवा जोराजोराने घासतात, तर त्याला मॅक्युलर अमायलोइडोसिस म्हणतात. आणि लायकेन अमायलोइडोसिस नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या फोड्या येतात, एस्पेशली पायाला, आणि त्याला अत्यंत प्रमाणात खाज येते. पण त्याच्यासाठी काही मलम आहेत आणि काही आम्ही पील थेरपी पण करतो, त्याच्याने हे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतं. पण त्याच्यासाठी काय करू नये, तर अंग घासताना काथ्या, बादिंग ब्रश किंवा गावाकडे तर दगड वापरतात, तर त्या गोष्टी तुम्ही वापरू नयेत. खाज आली तर खाजेची गोळी घ्या. मॉइश्चरायझर लोशन लावणं अतिशय महत्वाचं आहे. आणि काही ज्या क्रीम्स असतात की ते डाग जायला किंवा फोड्या बसायला, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. साबण निवडताना मात्र काळजीपूर्वक, अशा वेळी ह्या पेशंटची त्वचा शक्यतो कोरडी असते, तर त्यावेळी त्यांनी मॉइश्चरयुक्त साबण निवडणं आवश्यक आहे. आणि साबण कसा निवडायचा, तर त्याचा तुम्ही पीएच काय आहे ते बघा. स्किन फ्रेंडली पीएच, म्हणजे आपल्या त्वचेला सोसेल हा पीएच असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणताही साबण निवडताना 5.5 पीएचच्या आसपास असलेले पीएच असलेले साबण निवडा, जेणेकरून तुमचा हा आजार अधिक वाढणार नाही.
1: नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा, प्रश्न विचार.
3: हा मॅडम, मी चंद्रभागा पौळ बोलते, पाटोदा जिल्हा बीड इथून. तर तुम्हा दोघींनाही नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. आणि प्रश्न विचारते, माझा प्रश्न असा आहे की गचकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गचकरण हा बोललं जातं, किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यानं होतं का, किंवा आपल्या नखाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या.
2: गचकरण म्हणजे नायटा, बुरशी, आपल्या त्वचेवरची बुरशी. तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो. त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात खंड सुटतो. आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो, म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती जागा आहे, हे हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे होण, जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा, तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो. ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात, त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे. आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा. त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात व्हायला मदत होईल. त्याच्यासाठी इट्राकोनाझोल, टर्बिनाफिन, फ्लुकोनाझोल अशा गोळ्या आहेत, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेता कामा नये. बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो, तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूला सुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने, आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेर सुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे. आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी, आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी, 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो, जेणेकरून ते परत परत येत नाही.
1: नमस्कार. हॅलो. हॅलो.
4: नमस्कार, मी दहिसरहून म्हात्रे, प्रिया म्हात्रे.

0: बोलते
1: आहे.
0: मला एक मला असं प्रश्न विचारायचा आहे, सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात, आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकले जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात काय डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरासंदर्भात. दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या पायावर हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो, आणि तिकडे मग स्किन ती पांढुरकी होऊन खूप खाज येत राहते वगैरे, तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशलिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे. एवढे माझे तीन प्रश्न आहेत.
2: तुमचे प्रश्न आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत, कारण सिनियर सिटीजन ना ही गोष्ट म्हणजे फेस करत असतात. त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड, जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा पीएच बघा कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या. आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही. थोडासा म्हणजे हाताला तुमच्या जेवढा येईल तेवढ्या साबणाने आंघोळ करा. दुसरी गोष्ट, कडकडीत पाण्याने आंघोळ करू नका. बरेच वेळा कंड सुटला म्हणून ते अंगावर कडकडीत पाणी ओततात, त्याच्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते. साबण हा अधिक प्रमाणात लावलं ना त्वचा अधिक कोरडी होते, म्हणजे तुमचं नॅचरली जे तेल असतं ते आणि पाणी असतं तेही निघून जातं. आणि ते अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही जे म्हणता ना ते युजुअली सेन्सिटिव्ह स्किनला आम्ही ॲडवाईस करत नाही. आणि आंघोळ झाल्या तुम्ही इमिजिएटली मॉइश्चरायझर लावा, आणि एव्हरी टू अवरली जास्तच कोरडी असेल किंवा मग आठवड्या दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मॉइश्चरायझर लावा. तहान लागल्यावर आपण पाणी पितो की नाही तशी कोरडी झाली त्वचा ना की ती सांगत असते की मला मॉइश्चरायझरची गरज आहे. हे छोट्याशा टिपने पण ना म्हणजे विदिन 7 डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
1: नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
3: सोलापूर बोलतो, राजभवन.
1: बर, प्रश्न विचारा. आवाज नाही येते व्यवस्थित तुमचा, पुन्हा विचारा. प्रश्न पुन्हा विचारा, आवाज व्यवस्थित येत नाहीये. बर बर बर, ठीक.
2: पित्त जे होतं त्याच्यामध्ये खाज येतं, लाल लाल प्रकारचे चट्टे येतात. असं जेव्हा पित्त येत असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की कोणती पदार्थ खाल्ल्यानंतर तिचं पित्त उठतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला काही ब्लड चेक करावे लागतात की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काही कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, किंवा कधी कधी काही गोष्टी आपण एखादे परफ्यूम लावत असतो अशाने सुद्धा पित्त उठतं. पण त्याच्यासाठी उपाय योजना आहेत, म्हणजे काही गोळ्या आहेत त्या घेतल्यावर पित्त कायमस्वरूपी जातं. आणि टेस्ट असते, ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आयजी लेवल करू शकता किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं ॲलर्जीचं प्रमाण किती आहे किंवा इन्फेक्शन झालंय की नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्या या पदार्थाने आपल्याला ते वाढते तर ते पदार्थ टाळणं हे योग्य राहतं.
1: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो.
1: हा नमस्कार.
4: मी नाशिक वरून चंदा पवार बोलते.
1: बर, प्रश्न विचारा.
4: हा, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एकसारखे केस गळतात आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याचा त्वचेशी काही संबंध आहे का, आणि ते त्वचेच्या ग्रंथी विषयी काही आहे का, किंवा

0: त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: बर, केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना, तुम बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव, रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. बी12 लेवल, डी3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्वाचं आहे. सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे. आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिंपल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड, ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात. कारण बरेच प्रेशर किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
2: डॉक्टर, हार्मोन्स मधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
1: मधुमेह असतो ना, त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेह वाल्या लोकांमध्ये ना इन्फेक्शन बरा व्हायला पण वेळ लागतो. पण मधुमेह मुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCOD चं प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोन्सच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोन्सच्या बदलावामुळे काय काय होतं? तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येणं, दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
2: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी? कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात.
1: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटना, म्हणजे असं खूप गोरे असेल तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक वाट सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट येतात ना, त्याच्यात तुम्ही समजू जा त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनिक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंग साठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाहीये की होत नाही. पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन. सनसेट तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाही, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
2: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला
1: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोन नुसार, तुमच्या त्वचेच्या टाईप नुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
2: डॉक्टर, त्वचा विकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेजला जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूम मध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि मग कारण आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी

0: वाढती लागतो आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी. तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस, लायकेन पॅरस, त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूषाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातात तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण त्वचा बाकीचे म्हणजे अवयवांना काय झालं तरी ते दिसत नाहीत, पण त्वचेच अशी आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं.
1: आणि बऱ्याचदा कोणतीही विकार त्वचेचा झाला की आरएनडी केली जाते, बापरे हे असं झालंय मला, मग ते सुद्धा एक टेन्शन घेतलं जातं, दडपण येतं, ते तर त्याचाही कुठेतरी मनावर तो परिणाम होतो.
0: हा आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट अलर्जी असते एक्झिमा किंवा त्यांना असल्यामुळे पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या, की कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये असं. बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला.
1: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आणि हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला आणि आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.
1: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. थोड़ी ही देर में सुनेंगे आप कार्यक्रम सुरीला सफर, कीजिए इंतजार.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली। आणि मानवते विरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे

0: भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर

0: सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर, पावर टू एम्पावर, पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल, पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट, पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: 21व्या शतकात तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्त्वाचे स्रोत बनले आहेत. भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळम, तमिळनाडू, सिक्कीम, ओदिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे, तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉक्टर सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉक्टर ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2026 मध्ये हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्री स्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्व समावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: सन 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे महिन्यापर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश

कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोहोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. UPI व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALA

HMK-3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष्य ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष CBI न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या दोघा जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेने या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. या संदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. UPI व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIRच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची

0: आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे महिन्यापर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
1: आयआयटी मुंबईचा साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात केलेल्या आत्महत्येच्या चौकशीत त्याने संस्थेला लेखी माफीनामा तसंच दुसरी संधी मिळावी अशी विनंती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात सुरू असलेल्या चौकशी दरम्यान पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेनं आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे तसंच प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह 40 हून जास्त व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बँक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली सुरूच आहे. अकोला जिल्ह्यातल्या डोंगरगाव मधले अल्पभूधारक शेतकरी योगेश नागापुरे यांनी फायनान्स कंपनीचे कर्मचारी आपल्या घरी येऊन तगादा लावत असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते भरण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. यूपीआय व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
6: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
5: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
7: इस त्योहार खुशियों को दीजिए गहनों की चमक. पूना गार्डगीर और सन्स की फेस्टिव ऑफर में गोल्ड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 50% तक की छूट और रेवा डायमंड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट. तो इस त्योहार चमकिए अपनी पसंद के साथ. पूना गार्डगीर और सन्स, परंपरा का विश्वास आपकी खुशियों के साथ. विजिट करें JK टॉवर्स राजापेठ अमरावती.
8: सुनती हो, कमाल ही हो गया.
9: क्या हो गया ऐसा?
8: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
9: ये कमाल कैसे हो गया?
8: मेरे www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
9: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
8: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान CP ग्राम्स की समाधान दीदी.
10: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:12 आणि 56 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे। यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे। राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे। यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी तसंच नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही। भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK 3 या प्रगत आणि कमी वजनाच्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला। रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर तोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं। शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे। मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे। या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1109 अंकांची वाढ झाली आणि तो 73034 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची वाढ नोंदवत 22722 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: शर्तावली के बाद लागू किया जाएगा। नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने बताया कि यूपीआई और सेवा संचालन समिति ने त्योहारी मौसम को ध्यान में रखते हुए यह निर्णय लिया है। ओडेंस में डेनमार्क ओपन बैडमिंटन के पहले दिन किदांबी श्रीकांत ने फ्रांस के अर्नोड मर्कले को हराकर पुरुष सिंगल्स के अगले दौर में प्रवेश कर लिया है। महिला सिंगल्स में तन्वी शर्मा ने जापान की नातुस की नेदेरा को हराकर प्री क्वार्टर फाइनल में जगह बनाई। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र युके भागीदारी कार्यक्रमात प्रतिपादन। राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद। महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार। कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि यूपीआय व्यवहारांचं शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार। आता सविस्तर बातम्या। उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सक्षम परिसंस्था महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्र युके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी ब्रिटनमधील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाद्वारे संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि ब्रिटन दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारांचं आदान प्रदान करण्यात आलं। ब्रिटनचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्यमंत्री जोनाथन रॉनल्ड्स यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण असल्याचं सांगितलं। या भागीदारीतून प्रत्यक्ष व्यवसाय, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे। सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतर पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे। नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही। या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलंय। याबाबत अधिक माहिती देताना महसूल मंत्री म्हणाले,
2: कुठलाही अनाधिकृत फ्लॅट, अनाधिकृत इमारत, ती जर परवानगी प्राप्त नसेल, युडीसीपीआर प्रमाणे नियमावली पालन केली नसेल, डीपी प्लांट प्रमाणे नियमावली पालन केली नसेल, रिजनल प्लांटच्या तरतुदी पाळल्या नसतील आणि ती मंजुरी नसेल, तर आता इमारतीचं कुठलंही रजिस्ट्रेशन होणार नाही, कुठलंही फ्लॅट विकता येणार नाही, त्यांना रेग्युलाइज करून विकावं लागेल। म्हणजे एखादी इमारत अनाधिकृत असेल तर रेग्युलाइज करून घ्यावी लागेल आणि जी इमारत कधीच रेग्युलाइज करता येत नाही त्या इमारतीला उद्या तोडून टाकावं लागेल। सरकारकडे जर असे लोक आले की बाबा गरीब माणसाचे हित त्या ठिकाणी आहे, फ्लॅट टिकून टाकले, बिल्डर पडून गेले, अशा इमारतीवर काहीतरी या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल, पण यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही।
1: दरम्यान राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीत अनावश्यक बडेजाव टाळून साधेपणाने प्रचार केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। महिला उद्योजकांना वित्त पुरवठा, बाजारपेठ आणि व्यवसाय विषयक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। महिला स्टार्टअप निर्देशांक आणि गव्हर्नन्स डॅशबोर्ड विकसित करून महिला उद्योजकतेच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत तिहेरी तलाक कायदा 2019 बाबत।
3: भारतात मुस्लिम महिलेला केवळ 3 वेळा तलाक हा शब्द उच्चारून कोणतीही पूर्वसूचना न देता, कारण न सांगता आणि त्यानंतर दाद मागण्याची संधी न देता घटस्फोट दिला जाऊ शकत होता। मुस्लिम महिला विवाहातील अधिकारांचं संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत तात्काळ तिहेरी तलाक अवैध ठरवण्यात आला। तसंच हा तलाक देणं हा दंडनीय गुन्हा ठरवून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली। या कायद्यानं

0: केवळ तिहेरी तलाकवर बंदी घातली नाही तर त्यानंतरच्या आयुष्यासाठीही महिलांना संरक्षण दिलं. महिलेला पोटगी मिळण्याचा आणि अल्पवयीन मुलांचा ताबा मिळवण्याचा अधिकार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार संविधानानं दिलेल्या हमीचा लाभ धर्म कोणताही असला तरी प्रत्येक भारतीय महिलेला समानपणे मिळायला हवा. अधिकृत आकडेवारीनुसार हा कायदा लागू झाल्यानंतर एका वर्षात तिहेरी तलाकच्या नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये 82% घट झाली.
1: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवलाय. जुलै 2026 मध्ये हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागातील 6 जिल्ह्यात 2,55,603 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 1,47,280 पुरुष, 1,08,301 महिला आणि 22 इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 1,445 केंद्र निश्चित करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1,44,466 मतदार आणि 246 मतदान केंद्र आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी 13,608 मतदार आणि 26 मतदान केंद्र आहे. विभागात 14,197 दिव्यांग मतदार असून 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 855 आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील शहरांना कचरा मुक्त करण्यासाठी कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस सीबीजी निर्मितीचे प्रकल्प उभारण्याकरता टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी नागपूरमध्ये केवा ग्रीनच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. या प्रकल्पाच्या अनुभवावर राज्यातही अशा प्रकल्पांची उभारणी करण्यावर बैठकीत चर्चा झाली. कचऱ्याचं प्रमाण, उपलब्ध जागा, तंत्रज्ञान आणि गॅस पाईपलाईनचं अंतर लक्षात घेऊन प्रकल्पांचं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पांमुळे कचरा व्यवस्थापनाचा खर्च कमी होऊन कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युपीआय व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय युपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतलाय. यापूर्वी शुल्क 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी शासकीय आश्रमशाळेतील 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीनं वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. डॉक्टर उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच कुटुंबियांना 2 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलं. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. दीक्षाभूमीशी संबंधित विविध वादांमुळे ऐतिहासिक स्थळाची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दल माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मारक समितीनं आत्मपरीक्षण करून संबंधित वादांवर तातडीनं तोडगा काढावा आणि दीक्षाभूमीची प्रतिष्ठा जपावी असं आवाहन त्यांनी केलं. समितीशी संबंधित वादांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रतिमेवरही परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीचं महत्व आणि आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर राखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अन्यथा स्मारक समितीला आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही डॉक्टर राऊत यांनी दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR च्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र UK भागी

जबाबदारी कार्यक्रमात प्रतिपादन. राज्यातल्या अनाधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिला स्टार्टअप हब स्थापन करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि युपीआय व्यवहारांवरचं शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आज का तराने ने पुराने ये कार्यक्रम संपन्न होता है।
1: तराने नए

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र युके भागीदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. युकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि युके यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदान प्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कौशल्य भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही, असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही, अनाधिकृत बांधकामाची रजिस्ट्री होणार नाही.
0: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल, असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत एसओपी म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबर अखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निवेदन

प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीरित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्स मधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वाढून 72000 निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोरे यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ONGC तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशी संदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी

0: केली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळी खुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
2: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
3: पाणी

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन म्हणजेच वोकल फॉर लोकल, पण या उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठ मिळाली तर स्थानिक उद्योजक, कारागीर आणि विणकरांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात। एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP, पारंपरिक उत्पादनांना मिळणारं GI मानांकन आणि डिजिटल माध्यम यामुळे या प्रवासाला नवी दिशा मिळू शकते। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासात वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल हा संदेश सातत्यानं दिला आहे। स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक बाजारपेठ आणि ब्रँड इंडियाची ओळख मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे। श्रोते हो, महाराष्ट्रातील पैठणी, हातमागाच्या साड्या आणि कोल्हापुरी चप्पल अशा विविध पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक स्तरावर ओळख आणि संधी कशा मिळू शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत। श्रोते हो, वोकल फॉर लोकल पासून लोकल टू ग्लोबल पर्यंतचा प्रवास घडवताना स्थानिक उत्पादकापासून ग्राहकापर्यंत आणि पुढे जागतिक बाजारपेठेपर्यंत एक मजबूत मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन निर्माण करण्याचं महत्व आणि यामुळे ब्रँड इंडियाची जागतिक ओळख मजबूत करण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी अधिक माहिती दिली।
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी संकल्पना आहे मुळात वोकल फॉर लोकल, ते कशासाठी आहे तर आपल्या देशाचं आयातीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी। आणि मग त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे जे स्थानिक कारागीर असतील, शेतीतली काही उत्पादनं असतील, MSME म्हणजे लघु मध्यम सूक्ष्म उद्योग काही निर्माण करत असतील, तर या सगळ्याची गुणवत्तेची मानक एस्टॅब्लिश करणं, त्याची काही स्टँडर्डाईज करणं, ते करताना त्याची जी व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये आधी ग्रामीण कारागिरांना स्केलिंग अप म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची क्षमता असणं, त्याच्यासाठी मेकॅनायझेशन लागेल, त्याच्यानंतर काही लोक रॉ मटेरियल छोट्या लेव्हलचं एक्सपोर्ट करत असतील, त्यांनी स्पेशलाइज कंपोनंट्स एक्सपोर्ट करणं जे ग्लोबल स्टँडर्डचे असतील किंवा जागतिक गुणवत्तेचे असतील याच्याकडे भर देणं, आणि त्यासाठी त्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत, शहरापासून राजधान्यांपर्यंत किंवा मेट्रो शहरांपर्यंतची व्हॅल्यू चेन किंवा गुणवत्ता साखळी निर्माण होणं याचं महत्व अनन्य साधारण, कारण तसं झालं तरच तो माल पटकन येऊ शकतो। आणि तीच गोष्ट आपण जागतिक दर्जाचं उत्पादन जागतिक बाजारपेठेत पाठवणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक कारागिराच्या अंगातलं कौशल्य जे आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जागतिक दर्जाला कॉम्पीट करेल किंवा स्पर्धेमध्ये टिकेल असं करणं, आणि त्यासाठी ती जी गुणवत्ता साखळी आहे म्हणजे ग्रामीण भागापासून शहराला जोडणं, शहरापासून महानगरांना जोडणं आणि महानगरांपासून त्याचा जागतिक प्रवास, म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अगदी गुलाबाची फुलं जरी उत्पादित केली तरी ते जागतिक दर्जाची करणं, आणि त्याच्यासाठी आपल्याला थेट अगदी समजा आपण पुण्या मुंबई सारख्या भागातून किंवा छोट्या गावातून आता मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेता येणं, ही गुणवत्ता साखळी तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून ते कुठल्याही उत्पादनाला लागू होतं म्हणजे, आणि आपल्याकडे आपण माहिती की उपग्रहापासून अनेक क्षेत्रात आपण आता अनेक गोष्टी निर्यात करतो, तर छोट्या स्क्रूपासून एखाद्या गुलाब फुलासारखं किंवा बांबूच्या ब्रशपासून ते भूजच्या बांधणी सिल्कपर्यंत सगळ्या उत्पादनांना हे लागू आहे, कारण व्हॅल्यू चेनचं महत्व अनन्य साधारण।
0: श्रोते हो, कोल्हापुरी चपलांसारख्याच पारंपरिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळत असताना कारागिरांना त्याचं योग्य श्रेय, बाजारपेठ आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यावर शैलेंद्र परांजपे म्हणाले।
1: प्रयत्न करावे लागतात, एक तर जसं पैठणीचं उदाहरण तुम्ही दिलं किंवा कोल्हापुरी चपलेचं उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये टेक्स्टाईल मधलं अर्थात पैठणीचं उदाहरण आहे किंवा फार्मास्युटिकल लाईन मध्ये आहे। जसं आपल्याला माहिती की आपल्या देशात व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर करोना नंतर झालं, तर आपलं उत्पादन जागतिक तोडीचं असेल तर ते जगाच्या बाजारपेठेत टिकू शकतं, म्हणजे पैठणी किंवा या गोष्टी जातात, कोल्हापुरी चप्पलही जाऊ शकते, पण ती जाताना जो येवल्यातला कारागीर आहे किंवा कोल्हापूर मधला चप्पल बनवणारा आहे त्याला पैसे मिळायचे असतील तर ज्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढेल त्या प्रमाणात भारतातली जी साखळी आहे म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल येणं आणि ती मुंबईला येऊन परदेशात जाणं, या साखळीमधले लोक जे आहेत मधले त्यांची सुद्धा क्वालिटी त्या

0: दर्जाची लागेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न होता आणि लवकरात लवकर माल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असेल तर त्याचं मूल्य देण्याची व्यवस्था ती सरकारला धोरणात निर्माण करावी लागते. म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल निघाली आणि ती परदेशात गेली तर त्याच्यात किमतीची जी वाढ होईल त्याचा वाटा त्या प्रत्येक पातळीवर फक्त सरकारी लोकांना किंवा मधल्या लोकांना न मिळता कोल्हापूरच्या त्या कारागिरापर्यंत जाणं आणि तीच गोष्ट येवल्याच्या पैठणीच्या कारागिरापर्यंत जाणं, ही पारदर्शक जर असेल ती मूल्य साखळी तर हा लाभ आपोआप त्या कारागिरांपर्यंत जातो. म्हणून व्यवस्थांमधली पारदर्शकता आणणं ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं आणि रिटेलचं नेटवर्क तयार होणं आणि जगातील बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी मूळ उत्पादनापेक्षा मधल्या साखळीला बऱ्यापैकी पैसे मिळतात तर पारदर्शक व्यवस्था केली आणि त्याच्यावर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण असलं तर तो माल लोकल टू ग्लोबल जाईपर्यंत त्याच्यामध्ये मधल्या एजंटांपेक्षा स्थानिक कारागिरांना पैसे मिळण्याची शक्यता जास्त वाढते.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच्या संधी आणि लहान उद्योजकांनी सुरुवात कुठून करावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या कार्यकारी समितीचे संचालक ललित गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
2: स्थानिक उत्पादनांना परदेशी खरेदीदार व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चेंबर सारख्या संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. नुकतंच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये वोकल फॉर ग्लोबल ही थीम डोळ्यासमोर ठेवून मोठं प्रदर्शन आयोजित केलं आणि यामध्ये जवळपास 60 देशांचे खरेदीदार उपस्थित राहिले. त्यांनी भारतीय उत्पादकांशी 1-to-1 डिस्कशन केले, त्यांचे प्रोडक्ट्स पाहिले, त्यांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर सुद्धा दिल्या. व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, अशा प्रकारचे उपक्रम स्थानिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे आयोजित करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित होत असतात. फॉरेन कॉन्सुलेट आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे असतात, त्यांचे कॉन्सुलेट जनरल जे व्यापाराचं काम पाहतात त्यांच्या बरोबरच्या बैठका या संदर्भात नियमितपणे होत असतात. त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी B2B चं डिस्कशन होत असतं. ते खरेदीदारांना आमंत्रित करतात. आपण परदेशात शिष्टमंडळ घेऊन भेटी देतो वेगवेगळ्या देशांना आणि तिथल्या उत्पादकांशी, तिथल्या ग्राहकांशी, तिथल्या बाजारपेठेशी आपण थेट संवाद साधतो. अशा प्रकारे स्थानिक उत्पादकांना प्रवेश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपली उत्पादनं विकण्यासाठी संघटना स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सरकार सुद्धा करत आणि सरकारच्या मदतीनं या संघटनांच्या मदत स्तरावर सुद्धा नियमितपणे आयोजित होत असतात. त्याचाही सर्व उत्पादकांनी नक्की फायदा घ्यावा आणि वोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणारी आहे, त्याचा सर्वांनी जरूर वापर करावा आणि आपली उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी असं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चप्पलांची जगभर झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचं ब्रँडिंग, ऑनलाईन विक्री आणि निर्यातीसाठीच्या महत्वाच्या गोष्टी तसंच आपल्या कारागिरांचं योग्य श्रेय आणि फायदा याबद्दल फिक्कीचे ललित गांधी म्हणाले.
2: आपल्या हातमागाच्या साड्या असतील, पैठणी असेल, कोल्हापुरी चप्पल असतील किंवा अशा प्रकारची उत्पादनं, खुपरीचं चांदीचं पैंजण आहे, अशा प्रकारची उत्पादनांना जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन किंवा निर्यात वाढण्यासाठी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे दर्जेदार उत्पादनं, त्यामधलं गुणवत्ता ही टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे आणि ती गुणवत्ता सातत्यपूर्ण असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी तसं सर्टिफिकेशन आपण संघटना स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे. सरकारचं BIS किंवा अन्य स्टँडर्डायझेशनचे जे काही पद्धती आहेत त्या असतातच, परंतु त्याबरोबरच संघटना स्तरावर सुद्धा या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्या दर्जाचं पॅकिंग आणि गुणवत्तेच्या हमीसह आपण बाजारात उतरलो तर या उत्पादनांना नक्कीच चांगली बाजारपेठ जगामध्ये मिळू शकते. प्राडाचं उदाहरण आपण विचारलं, प्राडा हा जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल एक्झिबिशन मध्ये कोल्हापुरी चप्पलाचं क्रेडिट न देता प्रदर्शित केलं. त्याला आम्ही संघटितपणे विरोध केला. मी चेंबरचा अध्यक्ष या नात्याने थेट प्राडाशी संपर्क साधला. त्यांनी ती चूक जाणीवपूर्वक केली का अनवधानाने केली यापेक्षाही त्यांनी ती चूक मान्य केली, ती लेखी स्वरूपातही मान्य केली. मात्र या वादामुळे किंवा प्राडाशी हा वाद जोडल्यामुळे हा वाद जगभर चर्चेला गेला आणि जगातल्या 33 देशांच्या वृत्तपत्रामध्ये, टेलिव्हिजनमध्ये माझं मत प्रदर्शित झालं आणि कोल्हापुरी चप्पलाला एक जागतिक ओळख मोठ्या प्रमाणात मिळाली. आम्ही 500,000

0: रुपये खर्च करूनही जे ब्रँडिंग झालं नसतं ते या वादामुळे ब्रँडिंग झालं आणि कोल्हापुरी चपलाचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. याचा नक्कीच फायदा स्थानिक बाजारपेठेला झाला, परंतु एक प्राणानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं हे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, त्यामुळे आपले उत्पादन आता कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅगिंग आहे, उपरी पैंजणला जीआय टॅगिंग आहे, पैठणीला जीआय टॅगिंग आहे, ह्याचा योग्य वापर झाला पाहिजे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अशा मध्ये बरीच उत्पादन आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या गुणवत्तेला सातत्य ठेवून त्याचं ब्रँडिंग इतकं सर्टिफिकेशन महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेटंट घेता येणं शक्य आहे त्या ठिकाणी पेटंट घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी कॉपीराईट घेणं शक्य आहे त्या ठिकाणी कॉपीराईट घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर अनेक भारतीय उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने किंवा आमची परवानगी न घेता, मूळ कारागिराला श्रेय न देता बेकायदेशीर पद्धतीने त्याचा वापर केला जातो, अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडलेली आहेत. प्राडामध्ये मात्र एक सकारात्मक त्यातना निष्कर्ष निघाला आणि प्राडानं अधिकृतपणे कोल्हापूरला भेट दिली आणि कोल्हापुरी चपलांचं 2000 जोड्या प्राथमिक स्तरावर खरेदी करण्याचा करार केला. ही फार मोठी उपलब्धी आहे कोल्हापुरी चपलांसाठी. इतकंच नव्हे तर स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आपण संरक्षित केलं पाहिजे ही जाणीव या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झाली. आणि जागतिक स्तरावर या कंपन्या ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला तीच पद्धत आपण सुद्धा अवलंबली पाहिजे. आणि अशा प्रकारचा दर्जा आणि एक एथिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो यासाठीचा दबाव सुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे, तर आपली उत्पादनं सुरक्षित राहतील आणि आपल्या उत्पादनांचं गुणवत्तेचं सातत्य हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. प्रडाच्या प्रकरणातून मला एकच जाणवलं की प्रडा आमचं उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु त्यांचे उत्पादनाचे निकष आहेत जागतिक दर्जाचे जे निकष आहेत त्यामध्ये चाइल्ड लेबरच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणाचा विषय, तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वातावरण, त्यांचं आरोग्य, त्यांची सुविधा या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि यातली कुठलीही गोष्ट आपण फॉलो करत नाही किंवा ते निकष पूर्ण करत नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टी सुधारणं हे सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. उत्पादनाच्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या सुविधा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे असणं हे आजच्या काळात गरजेचं झालेलं आहे, त्याचाही आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे, तर आपली उत्पादनं सुरक्षितही राहतील आणि जागतिक बाजारपेठेत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादकांना परदेशी खरेदीदार, प्रदर्शन आणि निर्यातदारांशी जोडण्यासाठी विविध संस्था कशी मदत करू शकतात याबाबत ललित गांधी यांनी अधिक माहिती दिली.
0: निर्यातीसाठी छोट्या उत्पादकांना स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन समिती आहे. ती समिती या प्रकारच्या उत्पादनांना कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करू शकते. त्याबरोबरच बायर सेलर मीट नियमितपणे आयोजित केल्या जातात, त्या सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये आयोजित होत असतात. त्यामध्ये परदेशातले खरेदीदार आपल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असतात. वेगवेगळी उत्पादनांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक उत्पादकांना त्यांची प्रदर्शनामध्ये उत्पादनं ठेवणं आणि परदेशी ग्राहकांच्या बरोबर त्या संदर्भात चर्चा करणं शक्य होतं. या माध्यमातून सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवता येणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर ते जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत रजिस्टर्ड स्टार कॅटेगरी मधले एक्सपोर्ट हाऊसेस आहेत त्यांना आपला माल पुरवठा करून त्यांच्या मार्फत निर्यातीपासून सुरुवात करता येऊ शकते आणि नंतर आपला स्वतःचा थेट निर्यात असाही ऑप्शन आपण त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. एकूणच निर्यातीसाठी अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहेत, त्याची माहिती या माध्यमातून आपल्याला नियमितपणे मिळत असते किंवा मिळू शकते. ती माहिती घेऊन या संदर्भात पुढील वाटचाल करणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, वोकल फॉर लोकल ही केवळ स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नाही तर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची संधीही आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम, हातमाग आणि विविध अन्य क्षेत्रांसाठीचे प्रयत्न आणि डिजिटल बाजारपेठ यामुळे कारागीर, विणकर आणि लघु उद्योजकांसाठी नवी दालनं खुली होत आहेत. चला स्थानिक उत्पादनांना साथ देऊया आणि त्यांना जागतिक ओळखही मिळवून देऊया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
6: शेतकरी बांधवांनो नमस्कार। आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्व आहे। कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं, त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे। मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते। मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोग प्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे। मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम। मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे।
7: नमस्कार।
6: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया।
7: नक्कीच। सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला। पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून, नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता, कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस। जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे। म्हणजे मानवासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचा, त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे। मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं। त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो। आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवात

0: ची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते. आणि जर आपण अल्पभूधारक, गरीब, शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं. याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात. आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की शेती ही निसर्गावर अवलंबून असते. जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्वाचं स्त्रोत होऊ शकतो.
1: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी

0: किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्त्वाचा स्रोत होऊ शकतो.
1: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला, तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजे?
0: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय, तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन. मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल, ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते. आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्यांना सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेत, पण एक महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाका व्यतिरिक्त वाया जात असतं, त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया, पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते. जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा?
0: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हटलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का?
0: निश्चित, जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख येतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण

0: जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणारं आणि हे फीड तर यांचं प्रमाण कसं ठेवावं?
1: जसं मी तुम्हाला म्हटलं आता सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आहे आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
0: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
1: बाजूला 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
0: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
1: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. जेव्हा देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंड हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंग टू मदर, त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहे ती त्या उबवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80% खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल आणि समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
0: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
1: नक्कीच,
0: जास्तीत जास्त फायदा आप शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
1: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनाने म्हणूया आपण किंवा विविध महाविद्यालयाने म्हणूया किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांनी या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल, पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरलं तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वयात देण्याचा जो कालावधी आहे म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा ग्रामप्रिया कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हैदराबादला त्यांनी डेव्हलप केले.

0: आहेत हितकारी उपकारी कॅरी श्यामा कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेले आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी कावेरी चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत. तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत अॅग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुट पालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आता केलेला आहे. याचबरोबर एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. आज थंबरूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे, त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकारी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लिचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे जे आपणही पिण्यासाठी वापरलं जातं, तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रानिकेट डिसीज किंवा मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो मानमोडी न्यूकॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे, कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लासोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देतात. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजे थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे

0: आहे ज्याला आयबीडी किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, त्यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस. आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्यात तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये ई कोलाय हा देखील एक महत्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्या मार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाहीत ही मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की व अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांसात उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील 1 वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू
1: असतं, त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हा, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच, कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडस देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला त्या सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं, म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली, तर निश्चितपणे तुम्हाला अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये,
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं, म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते, या गोष्टीवरनं ते अंड लक्षात येतं, त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं, त्याला पॅकिंग केलं, तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणजे 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं, स्वतःचं ब्रँडिंग टाका, त्याच्यातनं तुम्ही अधिक कमवू शकता. मग थोडक्यात काय, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजार हाट शोधा. मार्केटिंग मध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे, गावात राहती आहे, त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी

0: कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची

0: ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
0: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
3: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: स्वप्नांनी भरलेलं आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्च पर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची

0: उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची क्षमता इतर देशांसाठीही नव्या संधींची दारं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
1: सरकार के पास अथॉरिटी है, लेकिन इसका उद्देश्य ये नहीं होना चाहिए कि देश का नागरिक सिस्टम पर ही निर्भर हो जाए, बल्कि इसका मकसद ये होना चाहिए कि देश के नागरिक सक्षम हो, सशक्त हो, और भारत इसी रास्ते पर चल रहा है. इसी रास्ते पर चलते हुए भारत ने बीते एक दशक में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है.
0: जगाला जेव्हा स्थिर आधारस्तंभांची गरज भासते तेव्हा आपली जबाबदारी ओळखून भारत मदतीचा हात पुढे करतो. आज भारतात 2000 अधिक जागतिक क्षमता केंद्र कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू, असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. एसआयआरला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएच्या पाठीशी देशाची जनता उभी असून 2029 सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में एनडीए प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
0: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबर पासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHL वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं

येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदीना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांपैकी 4 जणांवर रुग्णालयात तर 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क राहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. या संदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृह मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 जागांचा आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 दिवसांच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंक वधारून 22722 अंकांवर बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात GDP दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात IMF नमूद केलं आहे. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2029 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.